साजे करूं साजी सुन ले साजी करूं साजी सुन ले साजी करूं साजी सुन ले साजी करूं साजी सुन ले

न शोकं न शाकं परे अं पवित्रं पुनीतं गताकं न जातं न पातं न मित्रं न मंत्रे नमो एक तंत्रे नमो एक तंत्रे न धर्मं न वर्मं न सर्मं न साके न वर्मं न चर्मं न कर्मं न वाके न सत्रं न मित्रं न पुत्रं।

चंडासुर चंडन मुंड विमुंडन खांड्या खंडन खून खिते दामनी दमंगण ध्वजा फरंगण फणी फुंकारण जोध जिते सरधार विपर खंड दुष्ट प्रकर खंड पुष्ट प्रहर खंड दुष्ट मथे जय जय हो श्री माखासुर मर्दन भूमा कास्तल उर्ध्वथे दामनी प्रहासन सुचमनी वासन श्रेष्ठ।